0: अस्याम दुर्घटनायाम नव मत्स्य जीविनाम निधनम सुनिश्चितमस्ति षड् जनाश्च अद्यापि अन्विष्यन्ते नौकायाम आहत्य पंचदश मत्स्य जीविनः आसन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपति सीपी राधा कृष्णन वर्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी च दुर्घटनाम आलक्ष्य गहनम शोकम प्रकटितवन्तः तैः दिवंगतानां परिजनेभ्यः शोक संवेदनाः प्रकटिताः व्रणितानां शीघ्र स्वास्थ्य लाभाय कामनाश्च कृताः प्रधानमन्त्रिणा प्रधानमन्त्री राष्ट्रीय सहाय्य कोषात् प्रत्येकस्य दिवंगतस्य निकटतम परिजनाय 2,00,000 रूप्यकाणां प्रत्येकस्मै व्रणिताय च 50,000 रूप्यकाणां अनुग्रह राशेः घोषणा कृता वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयल भारत अमेरिका व्यापार वार्तासु वार्तावाहिन्याः गतिरोध संबंध प्रतिवेदनानि सर्वथा असत्यानि निराधाराणि च इति कथितवान् सामाजिक संचार पटले प्रकाशिते एकस्मिन् संदेशे सः अवदत् यत् भारत अमेरिका देशयोः दलद्वयं संतुलितस्य वाणिज्य दृष्ट्या हितकरस्य उद्योगिनां कृषकाणां श्रमिकाणां उपभोक्तॄणां च अनुकूलस्य व्यापार संधेः संपादनाय सक्रियतया कार्यरतमस्ति सः अवदत् यत् गतमासे नवदिल्ल्याम् अमेरिका देशस्य व्यापार प्रतिनिधिना जेमिसन ग्रीर इत्यनेन सह अस्मिन् विषये अत्यंत लाभप्रद वार्ता अभवत् भारत ऋतु विभागेन अद्य पर्यन्तं बिहार ओडिशा प्रदेशयोः प्रचंड वृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति ऋतु विभागेन उक्तं यत् अद्य अरुणाचल प्रदेशे छत्तीसगढ़े झारखंडे नागालैंडे मणिपुरे मिजोरमे त्रिपुरायां पश्चिम बंगाले सिक्किमे असमे मेघालये च पृथक पृथक स्थानेषु प्रचंड वृष्टिः भवितुमर्हति इति भारतीय पुरुष क्रिकेट दलम अद्य बर्मिंघम नगरस्य एजवेस्टन नगरे त्रिक्रीडा श्रृंखलायाः प्रथमायाम एक दिवसीय अंतरराष्ट्रीय क्रीडायाम आतिथेयम इंग्लैंड दलम सम्मुखी करिष्यति भारतीय समयानुसारं अपराह्ने 3:30 क्रीडायाः आरंभः भविष्यति विराट कोहली रोहित शर्मा च भारतीय दलं सुदृढं कर्तुं पुनरागमनं कृतवन्तौ स्तः तत्रैव जसप्रीत बुमराह अपि पुनरागमनं करोति आयरलैंड इंग्लैंड देशयोः विरुद्धं 20-20 अंतरराष्ट्रीय श्रृंखलासु पराजयानन्तरं भारतं पुनरागमनं कर्तुमिच्छति सुभमन गिल इत्यस्य नेतृत्वे दलं गुरुवासरे कार्डिफ नगरे द्वितीया एक दिवसीय स्पर्धा क्रीडिष्यति श्रृंखलायाः तृतीयान्तिमा च क्रीडा अस्मिन् मासे 21 दिनांके लॉर्ड्स इत्यत्र भविष्यति इति वार्ताः
1: आकाशवाणी चित्रदुर्ग एफएम प्रसार केंद्र इदीग दिनचरी ಚಿತ್ರದುರ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಮಧ್ಯಾಹ್ನ 1 ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೋ ಉಚಿತ ಶಿಬಿರ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ ಹೊಟ್ಟೆ ನೋವು ಹೊಟ್ಟೆ ಉಬ್ಬುವಿಕೆ ಅಜೀರ್ಣ ಎದೆಯುರಿ ವಾಕರಿಕೆ ವಾಂತಿ ಹಸುವಿನ ಕೊರತೆ ಸೇರಿದಂತೆ ಇತರೆ ಲಕ್ಷಣಗಳಿದ್ದರೆ ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬಹುದು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 9535052743 ಮತ್ತೊಂದು ಸಂಖ್ಯೆ 7259 759 82 ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು